है दुख, सो क्यों विसरै मेरी माए, साचा साहेब साचे नाए रहाओ। साचे नाम की तिल वडे आई, आख थके कीमत नहीं पाई। जे सब मिलकै आखण पाहे, वड्डा ना होवै घाट ना जाए।

दुख पी तुझै त्याई, जे भुख देहता इत ही राजा, दुख विच सुख मनाई, तन मन काट।